ಕೋಸಿ ಪೇ ಸಾಷ್ಟಪದಿ ಚರಣ ಸಾತ ಸತ್ಪರ್ಸನಹಾರ ಪೂಜಾ ಸಾತ ಸಾ ಸೇವದಾರ ದರ್ಶನ ಸಾತ ಸಾತ್ ಬೇಕನಹಾರ ನಾಮ ಸಾತ ಸಾತ್ ಯಾವನಹಾರ ಆಪ ಸಾತ ಸಾ ಸಪತಾರಿ ಅಪೇ ಗುಣ ಪೇ ಗುಣಕಾರಿ ಶಬ್ದ ಸಾತ ಸತ್ ಪ್ರಭಕ್ತ ಸುರ್ತ ಸತ್ ಸಜ ಸುಂತ ಭುಜನಾರ ಕೋ ಸಾ ಸಬ ಹೋಯೇ ನಾನಕ ಸಾತ ಸಾತ್ ಪ್ರಭ ಸೋಯೇ ಸಾ ಸ್ವರೂಪ ಹೃದಯ ಜನ ಮಾನ್ಯಾ ಕರ್ಣ ಕರಾಮ ತನ್ ಮೂಲ ಬಶಾನ್ಯಾ ಜಾಗೇ ಹೃದಯ ವಿಶ್ವಾಸ ಪ್ರಭ ಆಯಾ ತತ್ ಜ್ಞಾನ ಮನ ಪ್ರಗಟಾಯ ಪೈತೇ ನಿರ್ಭೋಯ ಬಸಾನಾ ಸ್ತೇ ಬಜಾ ತಸ್ ಮಾಯ ಸವಾನಾ ಬಸ್ತ ಮಾಯ ನೇ ಬಸ್ತ ಗಡಾಯಿ ತಾ ಗೋ ಭಿನ್ನಾ ಗಹ ನಾ ಜಾಯಿ ಬುಜೇ ಭುಜನಹಾರ ವಿವೇಕ ನಾರಾಯಣ ಮಿಲೇ ನಾನಕೇಕ ठाकुर का सेवक आज्ञाकारी ठाकुर का सेवक सदा पुजारी ठाकुर के सेवक के मन प्रतीत ठाकुर के सेवक की निर्मल रीत ठाकुर का सेवक जान संग प्रभु का सेवक नाम गरंग सेवक प्रपालन हारा सेवक की राखे निरंकार सो सेवक जिस दया प्रभु धारे नानक सो सेवक सास सा संभारा अपने जन का परदा ढाके अपने सेवक की सरवर राखे अपने दास को देव डाई अपने सेवक को नाम जपाई अपने सेवक की आप राखे ताकि गदमित को ना राखे प्रभु के सेवक काओ को ना पहुँचाए प्रभु के सेवक ऊँचते ऊँचे जो प्रभनी सेवा लाया नानक सो सेवक दै दस प्रगटाया निकी कीरी मैं कल राखे भस्म कराए लसर कोट लाखे जिसका एहसास न काटते आप ताको राखे देख रहा आत्मा न जतन करत भान दिसके करत बिरथे जात मारे ना राखे अपना कोये सर्व जिया का राखा सोहे काहे सोच करे रे प्राणी जब नानक प्रभु राखे बिडाणी ਬਾਰੰਗ ਬਾਰ ਬਾਰ ਪ੍ਰਭ ਜਪੀਐ ਵੀ ਅੰਮ੍ਰਿਤ ਇਹ ਮਾਨ ਧਨ ਤ੍ਰਪਿਆ ਨਾਮ ਰਤਨ ਜਨ ਗੁਰਮੁਖ ਪਾਇਆ ਤਿਸ ਕਿਸ਼ ਅਵਰ ਨਾਹੀਂ ਦ੍ਰਿਸ਼ਟਾਇਆ ਨਾਮ ਧਨ ਨਾਮ ਰੂਪ ਰੰਗ ਨਾਮ ਸੁਖਰ ਨਾਮ ਗਾ ਸੰਗ ਨਾਮ ਰਾਜੋ ਜੰਦਰ ਬਧਾਨੇ ਬੰਧਨ ਨਾਮੇ ਨਾਮ ਸਮਾਨੇ ਊਠਤ ਬੈਠ ਸੋਭਤ ਨਾਮ ਕਵ ਨਾਨਕ ਜਨ ਗਏ ਸਤਗਾਮ ਬੋਲੋ ਜਾਜੇ ਬਾਦਨ ਰਾਤ ਪ੍ਰਭਨੇ ਜਨ ਕੀਨੀ ਦਾਤ ਕਰੇ ਭਗਤ ਆਤਮ ਕਹਿ ਚਾਏ ਪ੍ਰਭਨੇ ਸਿਉ ਰਹੇ ਸਮਾਏ ਜੋ ਹੋਵਾ ਹੋ ਬਸੋ ਜਾਣੇ ਪ੍ਰਭਨੇ ਕਾ ਹੁਕਮ ਪਛਾਣੇ ਇਸਕੀ ਮਹਿਮਾ ਕੌਣ ਬਖਾਨੋ ਤਿਸਕਾ ਗੁਣ ਕਹਿ ਏਕ ਨਾ ਜਾਨੋ ਆਠ ਪੈਰ ਪ੍ਰਭ ਬਸੇ

पैसे नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे नमस्तंग निर्ताते नमस्तंग निर्काते नमस्तंग निर्तुते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग सोके नमस्तंग निर्तापे नमस्तंग थापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग नाने नमस्तंग गाय नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग स्वजोगे नमस्तंग अरंगे नमस्तंग भंगे नमस्तंग गमे नमस्तहत रमे नमस्तंग जलाश्रहे नमस्तंग निराश्रहे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग वजभे नमस्तस्त अजभे अधे

सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देवाय नमस्तं अपेहवाय नमस्तं जनमे नमस्तं सुभमे नमो सर्व गौणे नमो सर्व पहुणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तं अवरणे नमस्तं अवरणे

राम देव जी, मैं अंदले की टेक तेरा नाम खुंदकारा, मैं गरीब मैं मसकीना तेरा नाम है आधारा रा, करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाजर हजूर दर पेश तू मनी, दरियाओ तू देहंद तू बसिया रहा बिसियार तू तनी देह ले एक तू दिगर को नहीं, तू दाना तू बिना मैं विचार क्या करी, नामे चे स्वामी बगसंद तू हरी, हले यारा खुश खबरी बल

जब इसते सब विनसे भरमा भेद नाही है पार ब्रह्मा जब इन किछ कर माने भेदा तब ते दुख डांड अर खेदा जब इन एको एकी बूझया तब ते इसनो सब किछ सूझया जब